मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मंदे मं